कहंदी हाँ कहंदी ना यार इस टाइम फॉर सुकृति कक्कर प्रकृति कक्कर एंड अर्जुन बिलियानी यहाँ हेलक गाना हियर सो बाय उजाला रेडियो एक से एक मोई मोई गाना खूबसूरत गाना इन तुसदोर ओक एन बेटचे धमाका गाना टोख गाना ओम लेकर फन ते गनीते एंड गाना ओम लेकर ओप ते स्विंगे. Geniet lekker van de mooiste hits en geniet lekker samen, zaad in zaad. Met je geliefde, met je vrienden, met je kinderen of met je collega's. Want Ujala Radio is van jou, maar niet alleen van jou toch? Ujala is om te delen. Gana kanam he Dil Melkarda. De stem van Hasin Dilrowa